लगती है मुझको सर्दी। तू क्या जाने, तू क्या जाने, तू क्या जाने सर्दी ने जो आहा, आहा, आहा, आहा, आहा, आहा, आहा, आहा, अरे हालत पत्र।